0: मुझको होने ने, न बोया तुझको होने ने, न मैं होता तो क्या होता, न तू होता तो क्या होता,
1: न तू होता तो ये होटल नहीं होता, न मैं होता तो ये ढाबा नहीं होता, न